0: जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।
1: आहा, यू टू रुक्मिणी।
2: जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल।